0: ಹಿಂದಿ ಪಾಠ ನಡೆಸಿಕೊಡುತ್ತಾರೆ ಸಂಧ್ಯಾ ಜೌಳಿ.
1: ನಮಸ್ತೆ ಗುರುಗಳೇ.
2: ನಮಸ್ತೆ ಅಧ್ಯಾಪಿಕಾ ಜೀ.
3: ನಮಸ್ತೆ, ಆಯೇ ಬೈಠಿಯೇ. ಬಚ್ಚೋ, ಆಜ್ ಕಿಸ್ ಬಾತ್ ಕೋ ಲೇಕರ್ ಇತ್ನಿ ಚರ್ಚಾ ಹೋ ರಹೀ ಹೈ?
1: ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಡಿಬೇಟ್ ಇದೆ ಗುರುಗಳೇ.
4: ನಮಗೆ ಜಾಸ್ತಿ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ನೇ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ.
3: ಟಾಪಿಕ್ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಯಾಕೆ ಪಾಯಿಂಟ್ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ?
1: ಟಾಪಿಕ್ ಇದೆ ಇವತ್ತಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮೇಲೆ ಬದಲಾಗುತ್ತಿರುವ ಪರಿಸ್ಥಿತಿಯ ಪರಿಣಾಮ.
4: ಆಜ್ ಕೆ ಪರಿವೇಶ್ ಮೇ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ.
3: ಅಚ್ಛಾ, ಐಸಾ ಕುಚ್ ಕಿ ಬದಲ್ತೆ ಪರಿವೇಶ್ ಮೇ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ.
1: ಹಾಂ ಹಾಂ, ಯಹಿ ವಿಷಯ ಹೈ.
4: ಹಮೇ ಕುಚ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಮಿಲೆ ಹೈ.
3: ಜೈಸೆ ಕಿ
1: ಬದಲಾರ್ದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯಲ್ಲಿ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಶಿಕ್ಷಣ,
4: ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇರೋ ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆ, ಪಾಠ್ಯ ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ವಿಷಯಗಳು.
3: ದೇಖೋ ಬಚ್ಚೋ, ಆಪ್ಕೋ ಯಹ ಡಿಬೇಟ್ ಯಾನಿ ವಾದ್ ವಿವಾದ ಸ್ಪರ್ಧಾ ಹಿಂದಿ ಮೇ ಕರ್ನಿ ಹೈ ನಾ?
1: ಹೌದು ಗುರುಗಳೇ.
3: ಆದ್ರೆ ನೀವು ಕನ್ನಡ ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಶಬ್ದ ಜ್ಞಾನ ಬೆಳೆಯೋದಕ್ಕೆ ಹಿಂದಿನಲ್ಲಿನೇ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ.
4: ಹೌದು ನಿಜ.
3: ಅವ್ರಿಗ್ ಬಾತ್, ಆಪ್ ಲೋಗ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಹೋ, ಆಜ್ಕಲ್ ಕಾ ಪರಿವೇಶ್ ಕೈಸೆ ತೇಜಿ ಸೆ ಬದಲ್ ರಹಾ ಹೈ ಜಾನ್ತೇ ಹೋ, ತೋ ಏಕ್ ಏಕ್ ಪಾಯಿಂಟ್ ಯಾನಿ ಮುದ್ದೆ ಕೋ ಲೇಕರ್ ಉಸೆ ಬಢಾತೇ ಜಾಓ.
4: ಹಾ, ಸಮಜ್ ಮೇ ಆಯಾ. ಏಕ್ ಏಕ್ ಪಾಯಿಂಟ್ ಯಾನಿ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಕೇ ಕಾರಣ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಜೀವನ್ ಮೇ ಬದಲ್ ಯಾ ವೆಸ್ಟರ್ನ್ ಕಲ್ಚರ್ ಕೇ ಕಾರಣ.
1: ಹಾ, ಯಹ ಸಹಿ ರಹೇಗಾ.
3: ಏಕ್ದಮ್ ಠೀಕ್. ಲೇಕಿನ್ ಐಸೆ ಹಿ ಔರ್ ಮುದ್ದೋ ಪರ್ ಸೋಚೋ. ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ಪ್ರಭಾವ ಠೀಕ್ ಹೈ, ಲೇಕಿನ್ ರಾಜನೀತಿ ಕೋ ಅಂತ ಮೇ ರಖೇಂಗೆ.
1: ಠೀಕ್ ಹೈ, ತೋ ಸಬ್ಸೆ ಪಹಲೆ ಹಮ್ ದೇಖೇಂಗೆ
3: ಶಿಕ್ಷಾ ಕೇ ಪ್ರತಿ ಲೋಗೋಂ ಕಿ ಜಾಗರೂಕತಾ.
4: ಜಾಗರೂಕತಾ ಯಾನಿ?
3: ಜಾಗರೂಕತಾ ಯಾನಿ ಅವೇರ್ನೆಸ್. ಆಜ್ ಹರ್ ಕೋಯಿ, ಸ್ತ್ರೀ ಪುರುಷ್, ಶಹರ್ ವಾಲೆ, ಗಾಂವ್ ವಾಲೆ, ಶಿಕ್ಷಾ ಕೆ ಪ್ರತಿ ಜಾಗರೂಕ ಹೈ.
4: ಯಾನಿ ಹರ್ ಕೋಯಿ ಅಪ್ನೆ ಬಚ್ಚೋಂ ಕೋ ಸ್ಕೂಲ್ ಭೇಜನಾ ಚಾಹತಾ ಹೈ, ಶಿಕ್ಷಾ ದೇನಾ ಚಾಹತಾ ಹೈ.
1: ಲಡ್ಕಾ ಹೋ ಯಾ ಲಡ್ಕಿ, ಸಭಿ ಗಾಂವೋ ಮೇ ಛೋಟೇ ಛೋಟೇ ಗಾಂವೋ ಮೇ ಭೀ ಸ್ಕೂಲ್ ಖುಲೇ ಹೈ.
3: ಶಿಕ್ಷಾ ಕೆ ಪ್ರತಿ ಯಹ ಜಾಗರೂಕತಾ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಿ ಬಾತ್ ಹೈ. ಅಗಲೆ ಕುಚ್ ಸಾಲೋ ಮೇ ಭಾರತ್ ಕಾ ಹರ್ ಏಕ್ ಬಚ್ಚಾ ಶಿಕ್ಷಿತ್ ಹೋಗಾ,
4: ದೇಶ ಮುಂದೆ ಬರುತ್ತೆ,
1: ನಮ್ಮ ದೇಶ ಕೂಡ ಅಮೆರಿಕಾ ತರ ಉನ್ನತವಾಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತದೆ.
3: ಹಾ, ಶಿಕ್ಷಾ ಕೆ ಪ್ರಚಾರ ಪ್ರಸಾರ ಸೆ ಏಕ್ ಮಜದೂರ್ ಕಾಮ ವಾಲಿ ಬಾಯಿ ಭೀ ಅಪ್ನೆ ಬಚ್ಚೆ ಕೋ ಸ್ಕೂಲ್ ಭೇಜ್ ರಹೀ ಹೈ. ಲೇಕಿನ್ ಹರ್ ಗಾಂವ್ ಶಹರ್ ಮೇ ಸ್ಕೂಲೋಂ ಕಿ ಸಂಖ್ಯಾ ಕಿತ್ನಿ ಹೈ, ಪಢಾನೆ ವಾಲೆ ಅಚ್ಚೆ ಅಧ್ಯಾಪಕ ಕಿತ್ನೆ ಹೈ.
4: ಇಸ್ಲಿಯೆ ಹರ್ ಸ್ಕೂಲ್ ಮೇ ಕಕ್ಷಾಯೇ ಬಢ್ ರಹೀ ಹೈ, ಸ್ಕೂಲೋಂ ಕಾ ವಿಸ್ತಾರ ಹೋ ರಹಾ ಹೈ.
1: ಹರ್ ಕ್ಲಾಸ್ ಮೇ 50 ಸೆ 70 ಬಚ್ಚೆ ಪಢ್ ರಹೇ ಹೈ, ಹರ್ ಗಲಿ ಸ್ಕೂಲ್ ಕಿ ಸಂಖ್ಯಾ ಬಢ್ ರಹೀ ಹೈ.
3: ಇಸ್ಸೆ ಶಿಕ್ಷಾ ಕಾ ಸ್ತರ್ ಘಟ್ ರಹಾ ಹೈ. ಜಾನ್ತೇ ಹೋ ನಾ, ಸಾರೆ ಬಚ್ಚೆ ತೋ ಇತ್ನೆ ನಸೀಬ್ವಾನ್ ನಹೀ ಹೋತೇ ಕಿ ಐಸೆ ಸ್ಕೂಲ್ ಮೇ ಪಢೆ ಜಹಾ ಕಮ್ ಬಚ್ಚೆ ಹೋ, ಫೀಸ್ ಬಹುತ್ ಜ್ಯಾದಾ ಹೋ. ಔರ್ ಏಕ್ ಬರ ಅಹಮ್ ಬಾತ್ ಹೈ,
1: ಅಡ್ಮಿಷನ್ ನಾ.
4: ಹಾಂ, ಜನವರಿ ಫರ್ವರಿ ಸೇ ಹಿ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಫಾರ್ಮ್ ಕೆ ಲಿಯೆ ಲೈನ್ ಮೇ ರಾತ್ ಭರ್ ಖಡೆ ರಹತೆ ಹೈ,
1: ಫಿರ್ ಭಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಿಲ್ನೆ ಕಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ನಹಿ ರಹತಿ.
3: ಹಾಂ, ಯೇ ಬಾತ್ ತೋ ಸಚ್ ಹೈ. ಹರ್ ಮಾ ಬಾಪ್ ಚಾಹತೆ ಹೈ ಕಿ ಉನ್ಕಾ ಬಚ್ಚಾ ಅಚ್ಚೆ ಸ್ಕೂಲ್ ಮೇ ಪಢೆ, ಅಚ್ಚಿ ಶಿಕ್ಷಾ ಪಾಯೆ. ಲೇಕಿನ್ ಕಿತ್ನೆ ಬಚ್ಚೋ ಕೋ ಅಚ್ಚೆ ಸ್ಕೂಲೋ ಮೇ ದಾಖಿಲಾ ಮಿಲ್ತಾ ಹೈ ಬೋಲೋ? ಕಿತ್ನೆ ಮಾ ಬಾಪ್ ಪೈಸೆ ದೇಕರ್ ಅಪ್ನೆ ಬಚ್ಚೋ ಕೋ ಪಢಾ ಸಕ್ತೆ ಹೈ?
4: ಡೊನೇಷನ್ ನಾ, ಮೈನೆ ತೋ ಸುನಾ ಹೈ ಕಿ ಕುಚ್ ಮಾ ಬಾಪ್ ಕರ್ಜಾ ಲೇಕರ್ ಡೊನೇಷನ್ ದೇತೆ ಹೈ,
1: ಫಿರ್ ಯೂನಿಫಾರ್ಮ್, ಕಿತಾಬೋ ಕೆ ಪೈಸೆ, ಪಿಕ್ನಿಕ್, ಟ್ರಿಪ್.
3: ಲೇಕಿನ್ ಆಜ್ ಕೆ ಔರ್ ಏಕ್ ಮುಖ್ಯ ಸಮಸ್ಯಾ ತೋ ಆಪ್ ಭೂಲ್ ರಹೇ ಹೋ. ಆಪ್ನೆ ಜೋ ಕುಚ್ ಭೀ ಅಭಿ ಕಹಾ, ಯೂನಿಫಾರ್ಮ್, ಕಿತಾಬ್ ಕೆ ಪೈಸೆ, ಪಿಕ್ನಿಕ್, ಯೇ ಸಬ್ ಠೀಕ್ ಹೈ, ಲೇಕಿನ್ ಸ್ಕೂಲ್ ಪಹುಂಚನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಆಜ್ ಕಲ್ ಬಚ್ಚೋ ಕೋ ಕಿತ್ನಾ ಮುಶ್ಕಿಲ್ ಹೋ ರಹಾ ಹೈ.
1: ಹೌದು, ಟ್ರಾಫಿಕ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್, 8 o'clock ಸ್ಕೂಲ್ ಇದ್ರೆ ಮಗು 6 ಗಂಟೆಗೇನೆ ಮನೆ ಬಿಡಬೇಕಾಗುತ್ತೆ.
4: ದಾರಿನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ವಾಹನಗಳು, ಎಷ್ಟು ಪೊಲ್ಯೂಷನ್.
3: ಹಾ, ಸಹಿ ಕಹ ರೇ ಹೋ. ಸ್ಕೂಲ್ ದೂರ ಹೋ ಯಾ ಪಾಸ್, ರಾಸ್ತೆ ಪರ ಇತ್ನೆ ತರಹ ತರಹ ಕೆ ವಾಹನ ಹೋತೆ ಹೈ ಕಿ ಬಚ್ಚಾ ಬಡಿ ಮುಶ್ಕಿಲ್ ಸೆ ಸ್ಕೂಲ್ ಸೆ ಘರ್ ಔರ್ ಘರ್ ಸೆ ಸ್ಕೂಲ್ ಪಹುಂಚ್ತಾ ಹೈ. ಯಹ ಸಭಿ ಬದಲ್ತೆ ಪರಿವೇಶ್ ಕಾ ಹಿ ಪರಿಣಾಮ ಹೈ. ಪಹಲೆ ಜಮಾನೆ ಮೇ ಅಲಗ್ ಥಾ, ಬಹುತ್ ಅಚ್ಚಾ ಥಾ ನಾ, ಗುರುಕುಲ್ ಪ್ರಥಾ ಥಿ, ಖುಲೀ ಸ್ವಸ್ಥ ಹವಾ ಮೇ ಬಚ್ಚೆ ಪಡ್ತೆ ಥೆ. ಆಜ್ ಕಲ್ ದೇಖೋ, ಬಂದ್ ಕಮರೆ ಮೇ 60-70 ಬಚ್ಚೋಂ ಕೆ ಬೀಚ್ ಬಚ್ಚಾ ಪಡ್ತಾ ಹೈ.
1: ಪಹಲೆ ತೋ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಭೀ ಇತ್ನಾ ನಹೀ ಥಾ.
4: ಆಜ್ ಕಲ್ ಬಚ್ಚೋಂ ಕೋ 80-90% ಲೇನೆ ಕಾ ಟೆನ್ಷನ್ ಹೋತಾ ಹೈ.
1: ಊಪರ್ ಸೆ ದೂಸರೆ ಕೈ ಕ್ಲಾಸಸ್ ಭೀ ಅಟೆಂಡ್ ಕರ್ನೆ ಹೋತೆ ಹೈ.
3: ಯಹ ಭೀ ಬದಲ್ತೆ ಪರಿವೇಶ್ ಕಾ ಹಿ ಕಾರಣ ಹೈ ಕಿ ಆಜ್ ಬಚ್ಚೋಂ ಕೋ ಮಾನಸಿಕ ತನಾವ್ ಸೆ ಗುಜರ್ನಾ ಪಡ್ ರಹಾ ಹೈ. ಅಚ್ಚೆ ಸ್ಕೂಲ್ ಮೇ ದಾಖಿಲಾ ಮಿಲ್ನಾ ಹಿ ಕಾಫಿ ನಹೀ, ಉಸೆ 7% ಅಂಕ ಭೀ ಲೇನೆ ಹೋತೆ ಹೈ, ದೂಸರೆ ಕಿಸಿ ಮೇ ಅಪ್ನಾ ಹುನರ್ ಭೀ ದಿಖಾನಾ ಹೋತಾ ಹೈ.
4: ಹಾಂ, ಆಜ್ ಕಲ್ ಕೆ ಬಚ್ಚೆ ಕೋಯಿ ಕರಾಟೆ ಸಿಕ್ತಾ ಹೈ, ಕೋಯಿ ಮಾರ್ಷಲ್ ಆರ್ಟ್,
1: ಕಂಪ್ಯೂಟರ್, ಡಾನ್ಸ್, ಗಾನಾ, ಕುಚ್ ನಾ ಕುಚ್ ಸಿಕ್ತೆ ಹಿ ಹೈ ನಾ.
3: ಹಾಂ, ಆಜ್ ಕಲ್ ಕೆ ಮಾತಾ ಪಿತಾ ಕೆ ಅಪೇಕ್ಷಾಯೆ ಭೀ ಬಢ್ ರಹೀ ಹೈ, ವಹ ಹರ್ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ಅಪ್ನೆ ಬಚ್ಚೋ ಕೋ ಆಗೇ ಬಢ್ತೆ ದೇಖನಾ ಚಾಹತೆ ಹೈ, ಇಸಿ ಕಾರಣ ಉನ್ಕೆ ಪೀಚೆ ಲಗೇ ರಹತೆ ಹೈ. ಬಚ್ಚಾ ಅಭಿ ಸ್ಕೂಲ್ ಜಾ ಹಿ ನಹೀ ಹೋತಾ ಕಿ ಉಸೆ ಟ್ಯೂಷನ್, ಟ್ಯೂಟೋರಿಯಲ್ ಭೇಜನಾ ಶುರು ಕರ್ ದೇತೆ ಹೈ.
1: ಅಧ್ಯಾಪಿಕಾ ಜೀ, ಮೈ ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಕೆ ಲಿಯೆ ಜಾತಿ ಹೂ, ತೋ ವಹಾಂ ಭೀ ಇತ್ನಿ ಭೀಡ್ ಹೋತಿ ಹೈ.
3: ಹಾಂ, सीखना तो सब कुछ अच्छा होता है, लेकिन कई बार बच्चों को जबरदस्ती हर क्लास में डाल देते हैं, जबकि उसका उसमें मन ही नहीं होता।
4: कभी कभी उसका असर उनके हेल्थ पर भी पड़ता है ना?
1: हाँ, आजकल के बच्चे जल्दी जल्दी में कुछ भी खाकर पेट भर देते हैं।
3: यह भी एक बहुत अच्छा पॉइंट है जो आपने कहा। बदलते परिवेश में बच्चों के खान पान पर भी असर पड़ रहा है। दाल साग सब्जी फल खाने की जगह
1: बच्चे आज ब्रेड पास्ता नूडल्स खाने के पीछे पड़े हैं।
4: दूध की जगह आज कई तरह के जूस सॉफ्ट ड्रिंक्स ने ली है।
3: सही कह रहे हो, खान पान का भी उनका बदल चुका है। आज का युवा वर्ग अगर स्वस्थ नहीं रहेगा तो देश शक्तिशाली कैसे होगा? पाश्चात्य प्रभाव के कारण हमारे रहन सहन में भी परिवर्तन हो गया है।
4: बड़ों से भी ज्यादा आज विद्यार्थियों में पार्टी नाच गाना नशा करना बढ़ गया है।
1: हमारे पूरे विचारों में बदलाव आ गया है।
3: हाँ, पढ़ाई से भी ज्यादा आजकल के विद्यार्थी फिल्मी गाने पार्टीज खेलकूद गेम्स में व्यस्त रहते हैं। हमारी पूरी संस्कृति ही बदल रही है, लोगों की सोच बदल रही है, जिसका असर विद्यार्थियों पर भी पड़ रहा है।
4: पाश्चात्य भाषा के प्रभाव से लोग विद्यार्थी वर्ग मातृभाषा में बात करना अपमान समझते हैं। बोलचाल की भाषा सिर्फ अंग्रेजी हो रही है।
1: इतना ही नहीं, बड़े बूढ़े बुजुर्गों के प्रति उनके मन में वह पहले जैसा आदर नहीं रहा।
3: हाँ, लोग पहले से भी ज्यादा फैशन परस्त हो गए हैं। अपने गुरुजनों अध्यापकों के प्रति वह सम्मान की भावना अब कम हो रही है।
4: हाथ से लिखने की जगह आज सब काम कंप्यूटर द्वारा हो रहा है।
1: हाँ, ऐसे करते करते एक दिन हाथ से लिखना भी भूल जाएंगे, जैसे पत्र लेखन ग्रीटिंग कार्ड्स की प्रथा एकदम गायब हो रही है।
4: हाँ, पत्र लेखन आजकल केवल एग्जाम के लिए लिखी और सीखी जाती है। इस ईमेल एसएमएस की दुनिया में कौन किसको खत लिखेगा, समय भी कहाँ है किसी के पास।
3: सच कह रहे हो, इन सब के अलावा रोजमर्रा की जिंदगी का असर भी आजकल के विद्यार्थियों पर पड़ रहा है ना। बढ़ती महंगाई के कारण उच्च शिक्षा के लिए छात्रों को लोन यानी कर्जा भी लेना पड़ रहा है।
1: राजनीति का भी प्रभाव छात्रों पर पड़ रहा है ना?
4: जी हाँ, आज का विद्यार्थी किसी न किसी पार्टी का सदस्य बन जाता है, किसी पार्टी के लिए काम करते पढ़ाई छोड़ देता है।
1: ऐसे लोग तो किसी पार्टी के नेता की मदद से अच्छे स्कूल कॉलेज में दाखिला भी ले लेते हैं ना?
3: हाँ, असल में सरकार ने तो 18 साल की उम्र में मतदान का हक तो दिया है, लेकिन पढ़ाई पूरी कर शिक्षित होने के बाद ही किसी विद्यार्थी को राजनीति में दखल देनी चाहिए।
4: जल्द से जल्द और ज्यादा से ज्यादा पैसे कमाने की इच्छा से आज का विद्यार्थी वर्ग भटक रहा है।
1: हाँ, शिक्षा पाने का एकमात्र साधन वह अपनाता भी है तो वह नौकरी पाने के लिए।
3: हाँ, क्या पढ़ने से कौन सी शिक्षा पाने से मुझे अच्छी नौकरी मिलेगी, ज्यादा वेतन मिलेगा, इस तरफ ही आज के विद्यार्थियों का ध्यान रहता है।
1: होना भी चाहिए ना अध्यापिका जी?
3: हाँ, क्योंकि आजकल शिक्षा पाने के विविध रास्ते खुले हैं। पहले जमाने में जैसे डॉक्टर इंजीनियर ही नहीं।
4: हाँ, आजकल के विद्यार्थी के सामने कई रास्ते खुले हैं। कोई होटल मैनेजमेंट करता है, कोई इंटीरियर डेकोरेशन, आर्किटेक्ट, फैशन डिजाइनिंग।
1: हाँ, लेकिन 5-6 साल डिग्री पाने के लिए पढ़कर भी क्या सबको नौकरी मिलती है?
4: आसानी से तो नौकरी किसी को भी नहीं मिलती, इसलिए नौकरी पाने न जाने लोग कहाँ कहाँ जाते हैं अपना शहर छोड़कर।
3: एकदम सही कह रहे हो, नौकरी के लिए पता नहीं लोगों को कहाँ कहाँ भटकना पड़ता है। इसीलिए आज के विद्यार्थी में असुरक्षितता की भावना, तनाव का यह एक कारण यह भी है कि इतना पढ़ लिख कर शिक्षा पाकर मनचाहा जॉब नौकरी मिलेगी भी इसका भरोसा नहीं। पहले जमाने में कुछ तो जिम्मेदारी माँ बाप की होती थी, कभी वे अपने पिता के कारोबार को ही आगे बढ़ाते थे।
1: लेकिन आजकल हर एक को शिक्षित होना ही पड़ता है, अगर वे अपना ही बिजनेस संभालते हो तो भी।
3: हाँ, ठीक कह रहे हो, पढ़ाई तो होनी चाहिए, डिग्री तो लेनी ही है।
4: लेकिन अध्यापक जी, आज के विद्यार्थियों के सामने बहुत सारे चैलेंजेस है, उसे खुद को प्रूव करना है।
3: हम इसमें हर मुद्दों पर विचार कर रहे हैं, चैलेंजेस प्रूव करना, इससे भी ज्यादा उसे यह सोचना है कि उसे कितने मौके मिल रहे हैं, शिक्षा के कितने द्वार उसके सामने खुले हैं, अगर वह सही सोच रख के आगे बढ़े तो वह इस पर्दा तनाव से भी बच सकता है। उसे अपनी काबिलियत समझ लेनी चाहिए, आंखों के सामने एक लक्ष्य रखना चाहिए तो वह किसी भी कठिनाइयों का मुकाबला कर सकता है ना? मुझे लगता है इस वार्तालाप से आपको वाद विवाद करने के लिए बहुत सारे मुद्दे मिले होंगे।
1: हाँ अध्यापिका जी,
4: हम एक एक मुद्दे को लेकर उस पर चर्चा करेंगे
3: और फिर आपको जरूर सफलता मिलेगी। आप बताइए कि अगर आपको उसके विपक्ष में कुछ बोलना होगा तो आप क्या कहेंगे? विपक्ष में भी बहुत सारी बातें हो सकती है। असल में जितनी कि हमने पक्ष के बारे में बोले हैं उससे ज्यादा आप विपक्ष के बारे में बोल सकते हो। सहूलियतें क्या क्या है,
1: जैसे रास्ते में बच्चों का कितना समय चला जाता है,
3: हाँ,
1: एग्जाम पर मानसिक तनाव, बहुत सारे विषयों को सीखने का तनाव, बच्चों में कॉम्पिटिशन का तनाव, जितने भी मार्क्स ले लो उन्हें खुशी ही नहीं मिलती।
3: वो जितना भी लेते हैं उससे भी ज्यादा लेना चाहता है, क्योंकि और लोग होते हैं जो उससे भी पॉइंट्स में देखते हैं कि उनसे कितने और मार्क्स मिले। माता पिता की अपेक्षाएं बहुत बढ़ गई है। आप विपक्ष में तो बहुत कुछ कह सकते हो, कितने पैसे खर्च करने पड़ रहे हैं आजकल शिक्षा के लिए, क्या वो जिंदगी में अगर 30 साल तक बच्चा पढ़ता रहेगा तो उसके बाद उतना पैसा वो कमा भी पाएगा कि या नहीं वो भी पता नहीं रहता। नौकरी के लिए एक दो साल उसको शायद घर में भी बैठना पड़े। इन सारे बातों को आप विपक्ष में बोल सकते हो।
1: धन्यवाद अध्यापिका जी।
3: ಧನ್ಯವಾದ.
5: ರಾಷ್ಟ್ರಭಾಷಾ ಭಾರತಿ ವಿಶೇಷ ಹಿಂದಿ ಪಾಠ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿದಿರಿ.
0: ನಡೆಸಿಕೊಟ್ಟವರು ಸಂಧ್ಯಾ ಜವಳಿ, ಇವರೊಂದಿಗೆ ಭಾವಿಸಿದವರು ರತ್ನಮಾಲಾ ಪನ್ನಾಲ್ಕರ್ ಹಾಗೂ ನಮ್ರತಾ ಜವಳಿ.